0: बरं का शाहीर, सद्गुण जाणणार, कर्तव्यात जागणार, नीतीने वागणारा असावा. कसा?
1: नीतीने वागणारा असावा.
0: नीतीने वागणारा असावा, पण कसा? सद्गुण जाणणार आणि कर्तव्यात जागणार. सद्गुण जाणणार, कर्तव्यात जागणार, नीती

0: बहु कष्टाचा पैसा घामाचा जतन करणार असावा. आपल्या घामाचा पैसा, आपल्या रक्ताचा पैसा, आपल्या कष्टाचा पैसा, अरे जतन करणारा असावा मित्रा.
1: वा वा साहेब, चांगलं सांगताय तुम्ही.
0: मग बहु कष्टाचा पैसा घामाचा.